नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केला आहे रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

रामकृष्ण हरी। आयुष्याचा प्रवास सुखदुःखांचे हेलकावे खात होत असतो। कधी जीवन डोंगराच्या उतारासारखं वेगानं खाली ढकलतं, तर कधी कठीण चढणीवर आपल्या श्वासाची परीक्षा बघतं। चढ चढताना थकायचं नाही आणि उतरायच्या मोहात जास्त वेग घेऊन स्वतःवरचा ताबा सुटू द्यायचा नाही। हीच खरी समज व हीच खरी परिपक्वता असते। निस्वार्थीपणे जगण्याचं ठरलं की मग जीवाला जीव देणारी माणसंही या प्रवासात भेटत जातात। आपल्याकडे काय आहे किंवा आपण कोण आहोत यावर सुख कधीच अवलंबून नसतं। आपल्या मनात कोणत्या प्रकारचे विचार आहेत यावर सुख अवलंबून असतं। रामकृष्ण।

66 वातधागता ध्यान हाई गोट अशी गोट जिना कर्मकुबांशी संबंध नाही, जिना अंधी श्रद्धाशी संबंध नाही, तो गलत ध्यान करणं हो ध्यानदारीना दोष, गलती करणारा दोष, ध्यानले दोष देव तरी कसा? बुद्धिवान शोधक राज सत्यवान पलगडी विचार त्यांना म्हणणा लोक कल्याणना, चांगला रस्ते लावाना लोकेसना प्रगतीना, लोकेसले संस्कारी बनावाना, म्हणशी आखो नवाई थैन बुद्धी शोधक नशील, दिनपर दिन भक्कम वत जास, आणि तो धरस रस्ता अष्टशील ना, तो जुगारी देस लटू मटू ना आयसो आराम, आणि वेगळी उत्थळ जिंदगी तो त्याग करस, गादी तक्क्याना आणि बठ्ठा सुख वस्तूसना, त्यानं मन रमाले लागस निसर्ग मजार साधापंथाई, श्रीमंतीना डांबरटपणा मिळावानी इच्छा जास मरी, चटक मटक सटर फटर खावाना मोहबी वतनी त्याले, त्या बठ्ठा सटर फटर राहतस नावले, आपला आश्रम मधील उत्साह विचारस नाही, तो आखी देश जन लोकेसले सत्य थाई जगाने रीत, जे मराव नाही कदय असं तत्वज्ञान लिखणारा तो मोरक्या म्हणावस, त्यांना ठाय राहत नाही मोठाय की खुदले मेरावानी बिनकामनी इद्यादा खाडानी, तो आपली इद्याना उपेग करस शांती थाई लोक कल्याण ना गुंता, राहत नाही त्याले कोणती अपेक्षा लोकेस करतून स्वतःले नाही राहत त्याले कीर्तीनी हाव, त्याने काम लागबन चालू राहस निसर्गाला रिवाज नाही, निसर्गाशी एकजीवत समाधी मधार जाईशिनी शोध करत बुद्धी थाई नव नव लयस मोरे लोकेसना भला गुंता, शील समाधी परज्ञा राहतीस आशा लोक शोध लेवाण्या त्यांना पायथ्या, तसाच लागेस नंबर परज्ञाशील करुणाना, परज्ञाना शोधक हा बारीक निरीक शोध लेणारा, ठोकासना अनुभवातून मौर्य येणारा जलम जाता, राहतच नाही त्यांना भावना उठय आणि राहत नाही तो कठोर दगडेस ना माई, त्यामा लोक कल्याणी हाव राहस येतले तो करस परज्ञामातून शिली निर्मिती, त्या मधारला पिलीम भाव म्हणजे करुणा, आपला ज्ञानला ठेवा कामे व लोक कल्याण म्हणता हाय भूमिका, करुणाला रस्ता थाई वैती ठेवस आणि असल संस्कारेसना उगम मानसेसमा होई घ्या असा ठप्पा मारस बात थागता, तुन्या परज्ञामयी सोदवरी संस्कार थाई उभरी येल माणूस कसा जोजे यांना शोध लावा, दोन हात दोन पाय दोन डोया एक डोकं एक नाकना पराणी म्हणजे माणूस नाही, माणूस अंधा नको मुंडूत आहे ते राहणा जोजे विचारी, माणूस मा नीतिमत्ता कशी जोजे, माणूसने विचार कसा करो, माणूसशी माणूस माणूस सारखं कसं वागो यांनी शिकवलं त्याला कठोर यांनी दिली, आणि मग माणूस किना थांब सत्यानं सुत माणूसले सापडणं, माणूसना संस्कार असणार आडे येणार बट्टा अडथळे असले तू वळांनी घ्या, थंगाड तू करमकू बांधले आम्ही श्रद्धाले देवपणले आणि अंधा धरमले बी, निसर्ग माही जन्मेल माणूसना अंतरंगमा पेळ तू माणूस किन तत्व आणि वा कया असल खरखातीना माणूस, वा तथा गता तुना तत्वज्ञानले बिळानी कुवत ज्या माशीन, तुना तत्वज्ञानी अनुभूती जो समजी त्यांना परवास माणुसकीकडे लोक कल्याणकडे, बाकी नाते तुले आणि तुला तो यांनी वाकीशिनी हात जोडतस तुला पाय पडतस, तू नाव थाई नवय थाई आखो करामको वाण कराले दसतस, तुले देव म्हणशिनी रुडीसना बितडासमा बंदी करतस, पण तू बलता स्पष्ट तुले मालूम शे तुना उत्थय बघतेस ना परवास देव दावा कराकडे, म्हणशी तू बोलना मी तुम्ही मरण मुक्तीना दाता नाही शे, मी तुम्हाला रस्ताना मोरक्या मी दखाडस त्या रस्ते तुम्ही चालन शे, दखाडेल रस्ता जरी कोणी करम कुबाण करायला लागना पुंजापत्री करायला लागना आपला मनलेपटी ते चाव्याले लागना, तर ते भरमपणा त्यांना खराना रस्ता थोडून दूर जावाना, कोणीच कोणा उद्धार करत नाही आपला उद्धार आपणच कराना राहस, आपला अंदर ज्ञानी ज्योत आपलेच लावानी राहस, म्हणशी ध्यानमा ठेवाले जोजे हत्त दीप भव स्वतः उजेडना माहीत बना, स्वतःना उजेडना रस्ता राहत नाही उथय आणि भावनिक बी त्यांना सबन बुद्धिवाद छे अनबुद्धी प्रामाण्यवाद मधारला खरा संगे
भवतु सर्वमङ्गलं, भवतु सर्वमङ्गलम्।

0: रेडिओ मनभावन 90.8 FM प्रस्तुत योगसूत्र विवेचनमाला अध्यात्म मनशांती आणि जीवनदर्शन यांचा सुरेख संगम श्रीमद भगवत गीतेच्या संदर्भातून पातंजल योगदर्शनाचा सखोल प्रवास पातंजल योगदर्शन अर्थात मनाचे शास्त्र या प्राध्यापक भगवत भरंबे लिखित ग्रंथाचं क्रमशः वाचन वाचक स्वर योगाचार्य डॉक्टर देवानंद सोनार संचालक सोहम योग अँड नॅचरोपॅथी KC सोसायटी संचलित मुजी जेठा महाविद्यालय जळगाव ऐकायला विसरू नका 1 जानेवारी 2026 पासून दररोज सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण दुपारी 4 वाजता योगसूत्र विवेचन माला आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर ऑलवेज हार्ट टचिंग.
1: नमस्कार श्रोते हो, आजीबाईचा बटवा या सदराअंतर्गत आज आपण जाणून घेणार आहोत आम्लपित्त या विकाराबद्दल. ज्या विकारात आंबट, करपेट, ढेकर येणे, घशात जळजळ करणे, मळमळ करणे किंवा

नमस्कार श्रोते हो, आजीबाईचा बटवा या सदराअंतर्गत आज आपण जाणून घेणार आहोत आम्लपित्त या विकाराबद्दल, ज्या विकारात आंबट, करपेट, ढेकर येणे, घशात जळजळ करणे, मळमळ करणे किंवा

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोतेहो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.

आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, अल्वेज हार्ट टचिंग, आपलं खानदेश आपली माणसं.

रेडिओ मनभावन 90.8 FM प्रस्तुत योगसूत्र विवेचनमाला अध्यात्म मनशांती आणि जीवनदर्शन यांचा सुरेख संगम श्रीमद भगवत गीतेच्या संदर्भातून पातंजल योगदर्शनाचा सखोल प्रवास पातंजल योगदर्शन अर्थात मनाचे शास्त्र या प्राध्यापक भगवत भरंबे लिखित ग्रंथाचं क्रमशः वाचन वाचक स्वर योगाचार्य डॉक्टर देवानंद सोनार संचालक सोहम योग अँड नॅचरोपॅथी केसी सोसायटी संचलित मुजिजेठा महाविद्यालय जळगाव ऐकायला विसरू नका 1 जानेवारी 2026 पासून दररोज सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण दुपारी 4 वाजता योगसूत्र विवेचनमाला आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर ऑलवेज हार्ट टचिंग

श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 या क्रमांकावर.

रेडिओ मनभावन 90.8 FM प्रस्तुत योगसूत्र विवेचनमाला अध्यात्म मनशांती आणि जीवनदर्शन यांचा सुरेख संगम श्रीमद भगवत गीतेच्या संदर्भातून पातंजल योगदर्शनाचा सखोल प्रवास पातंजल योगदर्शन अर्थात मनाचे शास्त्र या प्राध्यापक भगवत भरंबे लिखित ग्रंथाचं क्रमशः वाचन वाचक स्वर योगाचार्य डॉक्टर देवानंद सोनार संचालक सोहम योग अँड नॅचरोपॅथी केसी सोसायटी संचलित मुजजेठा महाविद्यालय जळगाव ऐकायला विसरू नका 1 जानेवारी 2026 पासून दररोज सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण दुपारी 4 वाजता योगसूत्र विवेचनमाला आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर ऑलवेज हार्ट टचिंग.

आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, अवेज हार्ट टचिंग, आपलं खानदेश आपली माणसं.

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, अल्वेज हार्ट टचिंग.

0: दिल से सुनो, दिल से सुनाओ, रेडियो 91.8 FM, ऑलवेज हैड टचिंग।
1: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।

खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भावन, एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284449433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत, फक्त रेडिओ मन भावन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट.

तुमच्या प्रतिक्रिया कळवण्यासाठी या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज किंवा कॉल करा. संपर्क क्रमांक 92 84 49 94 33. ऐकत रहा रेडिओ मन भावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो नमस्कार, मी प्राध्यापक योगेश सोमण, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।

रामकृष्ण हरी। आयुष्याचा प्रवास सुखदुःखांचे हेलकावे खात होत असतो। कधी जीवन डोंगराच्या उतारासारखं वेगानं खाली ढकलतं, तर कधी कठीण चढणीवर आपल्या श्वासाची परीक्षा बघतं। चढ चढताना थकायचं नाही आणि उतरायच्या मोहात जास्त वेग घेऊन स्वतःवरचा ताबा सुटू द्यायचा नाही। हीच खरी समज व हीच खरी परिपक्वता असते। निस्वार्थीपणे जगण्याचं ठरलं की मग जीवाला जीव देणारी माणसंही या प्रवासात भेटत जातात। आपल्याकडे काय आहे किंवा आपण कोण आहोत यावर सुख कधीच अवलंबून नसतं। आपल्या मनात कोणत्या प्रकारचे विचार आहेत यावर सुख अवलंबून असतं।

श्रोते हो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आर्ज शुभांगी सोबत. आज 6 सप्टेंबर हा दिवस साहित्य वाचन संस्कृती आणि कृतिशीलतेच्या दृष्टीने खूप आगळा वेगळा मानला जातो. पुस्तकं ही माणसाची सर्वात खरी आणि निस्वार्थ मार्गदर्शक असतात. आजचा दिवस जगभरात वाचनाची गोडी जपण्यासाठी आणि नव्या पिढीला पुस्तकांशी जोडण्यासाठी साजरा केला जातो. वाचाल तर वाचाल हा विचार प्रत्यक्ष आचरणात आणण्याची हीच योग्य वेळ आहे. म्हणून आज आहे जागतिक पुस्तक दिन. काम पुढे ढकलणं थांबवण्याचा दिवस. हे काम मी उद्या करेल ही आपली सवय मोडून काढण्याचा आजचा दिवस आहे. उद्यावर काम ढकलण्याऐवजी आज आणि आत्ताच कामाला सुरुवात करण्याचा हा दिवस मोठा संदेश देत असतो. आज चित्रपटसृष्टीतील एका धडाकेबाज दिग्दर्शकाचा वाढदिवस आणि विज्ञानातील अणुसिद्धांताच्या जनकाची जयंती आहे. बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते, लेखक आणि अत्यंत यशस्वी दिग्दर्शक राकेश रोशन आज त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. खुदगर्ज, खून भरी मांग, किशन कन्हैया, कहोना प्यार है, ते भारतीय सिनेसृष्टीला पहिला सुपर हिरो देणारा क्रिश चित्रपट अपयशाच्या शिखरावरून पुन्हा फिनिक्स पक्षासारखी गरुड झेप घेण्याची त्यांची जिद्द नेहमीच प्रेरणादायी ठरली आहे. जॉन डाल्टन, अणुसिद्धांताचे जनक आणि रंग अंधत्वावर म्हणजेच कलर ब्लाइंडनेस वर मूलभूत संशोधन करणारे महान इंग्रज भौतिकशास्त्रज्ञ जॉन डाल्टन यांची आज जयंती. आणि आजचा मनभावन सुविचार, पुस्तक हे असं मूक मित्र असते जे स्वतः काही न बोलताही माणसाच्या संपूर्ण जगण्याला दिशा देते. चांगल्या पुस्तकांची सोबत आणि आजचं काम आजच पूर्ण करण्याची सवय ज्यांच्याकडे आहे त्याला अपयशाची कधीच भीती नसते. आणि आजची बोधकथा, एका मोठ्या शहरात एक तरुण कॉर्पोरेट कर्मचारी राहत होता. दिवस रात्र ऑफिसचं काम, लॅपटॉप आणि मोबाईलची स्क्रीन यामुळे तो प्रचंड मानसिक तणावाखाली आला होता. रात्री त्याला नीट झोपही लागत नसे. एके दिवशी तो त्याच्या आजोबांकडे गेला आणि म्हणाला, आजोबा, मला अजिबात शांतता लाभत नाही. डोक्यात सतत विचारांचं चक्र सुरू असतं. मी काय करू? त्याच्या आजोबांनी शांतपणे आपल्या कपाटातून एक साधं पुस्तक काढलं आणि त्या तरुणाच्या हातात दिलं. आजोबा म्हणाले, बाळा, रोज रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल अर्धा तास बाजूला ठेव आणि या पुस्तकाची फक्त 2 पानं वाच. त्या तरुणाला सुरुवातीला वाटलं की यात काय जादू होणार आहे, पण त्याने आजोबांचं ऐकलं. पहिल्या दिवशी 2 पानं वाचली, दुसऱ्या दिवशी 4. हळूहळू त्याचं मन शांत होऊ लागलं. मोबाईलच्या खोट्या आभासी विश्वातून बाहेर पडून पुस्तकातल्या शब्दांशी त्याचं नातं जुळलं. अवघ्या 1 महिन्यात त्याचा ताणतणाव पूर्णपणे नाहीसा झाला आणि चेहऱ्यावर पुन्हा आनंद परतला. पुस्तकं ही केवळ ज्ञानाची साधनं नसतात, तर ती मनाला शांती आणि जगण्याला नवी ऊर्जा देणारे औषध असतात. तेव्हा श्रोते हो, आज 6 सप्टेंबरचा हा रविवार आपल्याला खूप शांत पण सुंदर संदेश देतोय. स्क्रीनच्या धावपळीत आपण आपल्या मनाशी बोलायला विसरूनच जात असतो. तेव्हा आजच्या दिवशी एक छोटा संकल्प करूया. आजचा काही वेळ स्क्रीनशिवाय घालवूया. घरातले जुने आवडते पुस्तक बाहेर काढूया आणि किमान काही पानं तरी वाचूया. आणि हो, जे काम कित्येक दिवसापासून उद्या करू म्हणून पुढे ढकलत आहात ते आजच पूर्ण करूया. खरी शुभता कुठल्याही ग्रहात नसते, ती आपल्या चांगल्या सवयींमध्ये आणि आनंदी मनात असते. जोपर्यंत तुम्ही तुमचे विचार शुद्ध आहेत तोपर्यंत ईश्वराने दिलेला प्रत्येक दिवस शुभच असतो. चला तर मग आज इथंच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात.

नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, चारा पिकाची लागवड आपण योग्य नियोजन पद्धतीनं केली तर खऱ्या अर्थानं आपल्याला फायदा होतो. त्या अनुषंगानं संकरित नेपियर फुले जेवण या चारा पिकाच्या लागवडीविषयी आज आपण माहिती घेऊया. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील चारा संशोधन प्रकल्पानं फुले जेवण ही संकरित नेपियर या गवताची नवीन जात विकसित केलेली आहे. या जातीचा चारा अत्यंत पौष्टिक व पाचक आहे. या संकरित वाणापासून चाऱ्याचं अधिक उत्पादन मिळतं. फुले जेवण ही चाऱ्याची संकरित जात सर्व प्रकारच्या जमिनीत चांगल्या प्रकारे वाढते. उन्हाळा व पावसाळा हा या गवताच्या वाढीसाठी पोषक कालावधी आहे. या गवताच्या लागवडीसाठी खोल नांगरट करून घ्यावी व त्यावर कुळवाच्या 3 ते 4 पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करून तनवरित करून घ्यावी. फुले जयवंत या गवताची लागवड थोंब, ज्याला आपण मुळासकट कांड्या म्हणून म्हणतो, ती लावून करावी लागते. साधारणपणे 3 महिने वाढवू दिलेल्या पिकाच्या खुडाच्या जमिनीकडील 2/3 भागातील 2 किंवा 3 गुळे असणाऱ्या कांड्या काढून त्याची लागवड आपण चांगल्या पद्धतीने केली पाहिजे. 3 गुळे असलेले 2 थोंब किंवा कांड्या 60 ते 90 सेंटीमीटर अंतरावर काढलेल्या सरीच्या बगलेत 2 डोळे जमिनीत व 1 जमिनीच्या वर राहील या पद्धतीनं आपण त्याची लागवड करायला पाहिजे. अशा रीतीनं जर आपण लागवड केली तर लागवडीचं अंतर ठेवत असताना 60 ते 90 सेंटीमीटर अंतर आपण ठेवावं. 90 बाय 90 सेंटीमीटर अंतर ठेवूनही लागवड करता येईल, त्याच्यामुळे अंतरमशागत सुलभ होते. 90 बाय 90 सेंटीमीटर अंतरावर प्रत्येक ठिकाणी 2 थेंब लावल्यास हेक्टरी 25,000 थोंब त्याचे लागतात आणि पाण्याची उपलब्धता मुपलब कसल्यास 15° सेल्सिअसपेक्षा कमी थंडीचा काळ वगळता वर्षभर केव्हाही या गवताची लागवड करता येते. उन्हाळ्यात मार्च एप्रिल तर पावसाळ्यात जून ते ऑगस्ट या काळात लागवड केल्यास पिकाच्या वाढीसाठी योग्य वातावरण मिळतं. तर हे झालं की संकरित नेपियरच्या फुले जयवंत या जातीविषयी पायाभूत माहिती. आपल्याला जर चाऱ्याची लागवड करायची आहे किंवा फुले जयवंतविषयी अधिक तांत्रिक मार्गदर्शन पाहिजे आहे तर कृषी विज्ञान केंद्र करडा येथील पशुविज्ञान शाखेचे जे कार्यक्रम सहाय्यक आहेत त्यांच्याशी आपण जर संपर्क केला तर आपल्याला याच्याविषयी अतिशय चांगल्या प्रकारची तांत्रिक मार्गदर्शन मिळू शकतं. तर आवश्यकतेनुसार हे सर्व तंत्रज्ञान आत्मसात करा आणि आवश्यकतेनुसार त्याचा वापर करा. नमस्कार.

0: सर्वानुभूती भगवत दर्शन.
1: माझ्या अगदी लहानपणापासून मी हे ऐकत आलो आहे की आपण सर्व ठिकाणी सर्व वस्तूंमध्ये ईश्वर बघितला पाहिजे आणि तरच आपण या जगाचा खराखुरा उपभोग घेऊ शकू. पण आपण ह्या जगात मिसळू लागताच आणि आपल्याला जगाकडून काही तडाखे बसताच जगाविषयीचा आपला ईश्वरबोध, आपलं सगळं ब्रह्मदर्शन पार कुठल्या कुठे लोपून जातं. मी रस्त्याने जात असतो, प्रत्येक माणसात ब्रह्म बघत असतो. एखादा धसमुसळा येतो, मला धक्का मारतो, मी रस्त्यावर उतरणा पडतो, झालं. माझं सर्वत्र ब्रह्मदर्शन, प्रत्येक व्यक्तीत ईश्वर पाहणं वगैरे कुठल्या कुठे बेपत्ता होऊन जातं. मी झटकन उठतो, दातोट खात मूठ आवळतो, वगैरे वगैरे. संपलं ब्रह्मदर्शन, तत्क्षणी मी पिसाळतो, मला सगळ्याचा विसर पडतो, मला त्या माणसात ईश्वर दिसण्याऐवजी सैतान दिसू लागतो. अगदी जन्मल्यापासून आपल्याला उपदेश देण्यात आला आहे की आपण सर्वानुभूती भगवत दर्शन करायला हवं. प्रत्येक धर्माची हीच शिकवण आहे. सर्व ठिकाणी सर्व वस्तूत ईश्वर बघा, सर्वत्र ब्रह्मदर्शन करा. न्यू टेस्टामेंटमध्ये, बायबलच्या नव्या भागामध्ये येशू ख्रिस्तांनी याबाबतीत केलेला असंदिग्ध उपदेश तुम्हाला आठवत नाही का? आम्हा सर्वांनाच ते शिकवण्यात आलेलं आहे, पण ते प्रत्यक्ष कृतीमध्ये आणताना सगळंच मुसळ केरात जातं. अडचण तिथेच आहे, तिथेच घोडं पेंड खातं. इसाप नीतीमधली ती काळवीटाची गोष्ट तुमच्या लक्षात असेलच. एक सुंदर धष्टपुष्ट काळवीट एका तलावाच्या पाण्यात स्वतःची पडछाया बघून आपल्या पिल्लाला म्हणाला, बघ मी किती बलवान आहे, माझ्या डौलदार डोक्याकडे बघ, माझे सगळे अवयव बघ कसे बळकट आणि भरदार आहेत, आणि किती वेगाने धावू शकतो मी. कर्मधर्म संयोगानी एवढ्यातच त्याला दुरून कुठून तरी कुत्र्याचं भुंकणं ऐकू आलं. बस ताबडतोब त्याने धूम पळायला सुरुवात केली आणि कित्येक मैलांचा फेरा मारून तो धापा टाकत आपल्या जागी परत आला. तो सगळा प्रकार बघून त्याच्या पिल्लांनी त्याला विचारलं, तुम्ही खूप बलवान आहात असं तुम्हीच तर मला सांगत होतात, मग कुत्री भुंकताच तुम्ही पळून गेलात, हे कसं काय? त्यावर त्या काळवीटाने उत्तर दिलं, होय पोरा, तू म्हणतोस ते खरं आहे, पण जेव्हा कुत्री भुंकू लागतात तेव्हा माझा सगळा आत्मविश्वास नाहीसा होऊन जातो. आमची ही अशीच दशा आहे. आपण मनुष्य जातीविषयी किती उच्च धारणा बाळगत असतो, आपण खूप बलवान आणि शूर आहोत असं आपल्याला वाटत असतं, आपण मोठमोठ्या प्रतिज्ञा करत असतो, पण काय, कसोटीच्या आणि मोहाच्या प्रसंगाची कुत्री भुंकू लागताच आपली दशा हुबेहूब त्या इसाप नीतीतल्या काळवीटासारखी होऊन जाते. प्रश्न असा आहे की असंच जर असेल तर मग या सगळ्या शिकवणुकीचा काय उपयोग? अर्थात या शिकवणुकीचा उपयोग आहे, फार मोठा उपयोग आहे, आणि तो असा की दीर्घोद्योगानं किंवा चिकाटीनं अखेर यश लाभतच लाभतं. कोणतीही गोष्ट चुटकीसरशी एका दिवसात नाही होऊ शकत. आत्मा वा अरे द्रष्टव्य श्रोतव्य मंतव्य निधिध्यासितव्य, या आत्म्याचं स्वरूप प्रथम श्रवण करायला हवं, मग त्यावर मनन चिंतन करायला हवं, आणि नंतर त्यावर सतत ध्यान करायला हवं, त्याचा ध्यास घ्यायला हवा. प्रत्येक जणच आकाश बघू शकत असतो. भूमीवर सरपटणारी यक्कश्चित अळी सुद्धा ते निळं आकाश बघत असते, पण ते आम्हा सर्वांपासून किती दूर आहे. आपलं मन इच्छेनुसार सर्वत्र जाऊ शकतं, पण शरीराला तिथे रांगत रांगत जायला किती वेळ लागतो. आपल्या सगळ्या आदर्शांचं, आपल्या सगळ्या ध्येयांचंही असंच आहे. ते खूप खूप दूर असतात, यात काही संशयच नाही, पण त्याबरोबरच आपण आपलं ध्येय गाठलंच पाहिजे हेही आपण जाणून आहोत. केवळ ध्येय गाठलं पाहिजे एवढंच नव्हे, तर आपण अगदी सर्वोच्च ध्येयही गाठलं पाहिजे. आपलं ध्येय, आपला आदर्श अगदी सर्वोच्च, अगदी सर्वश्रेष्ठ असाच असायला हवा. दुर्दैवानी या जगात बहुसंख्य लोक कोणताही आदर्श, कसलंही ध्येय समोर नाही अशा स्थितीमध्ये आपल्या अंधाऱ्या जीवनामध्ये चासपडत असतात. समोर एखादा आदर्श असलेला माणूस जर 1000 चुका करेल, तर माझी खात्री आहे की इतर कोणताही आदर्श नसलेला माणूस 50,000 चुका करेल. म्हणून जीवनामध्ये एखादा आदर्श असणंच श्रेयस्कर आहे, आणि त्या आपल्या आदर्शासंबंधी आपण आपल्याला शक्य आहे तितकं ऐकलं पाहिजे, इतकं ऐकलं पाहिजे की अखेर तो आपल्या हृदयामध्ये भिनला पाहिजे, आपल्या मेंदूत भिनला पाहिजे, आपल्या नसानसात भिनला पाहिजे, आपल्या रक्तात भिनला पाहिजे, आपल्या अणुरेणूत भिनला पाहिजे, आपल्या रोमरंध्रात शिरला पाहिजे. म्हणून आपल्याला प्रथम हे आत्मतत्व श्रवण करावं लागेल. हृदय पूर्ण भरलं की जीभ बोलू लागते, आणि हृदय पूर्ण भरलं की हात देखील काम करू लागतात. विचारच आपल्या कार्यप्रवृत्तीचं नियमन करणारी शक्ती आहे, तीच आपल्याला पुढं नेत असते. आपलं मन सर्वोच्च विचारांनी भरून टाका, दिवसांमागून दिवस त्याचे श्रवण करा, महिन्यांमागून महिने त्याचं चिंतन करा. अपयशांकडे मुळीच लक्ष देऊ नका. अपयश येणं अगदी स्वाभाविक आहे, ते तर जीवनाचं सौंदर्य म्हणायचं. अपयशांखेरीज जीवन ते काय? या अपयशांवर मात करण्याची धडपड जर जीवनामध्ये नसेल तर ते तसलं अळणी जीणं जगण्यात काय स्वारस्य? अपयश नसल्यास जीवनामध्ये काही काव्य उरेल काय? या धडपडीची, या चुकांची, अपयशांची तमा बाळगू नका. मी गायीला कधी खोटं बोलताना ऐकलेलं नाही, पण ती नेहमी गायच राहते, कधी माणूस होत नाही. म्हणून या अपयशांची खंत बाळगू नका. क्षुल्लक पिछेहाटीबद्दल खेद करू नका. हजार वेळा आपल्या आदर्शांना धरून राहण्याचा प्रयत्न करा, आणि हजारही वेळा अपयशी झालात तर फिरून एक वार कंबर कसून प्रयत्न करा. मानव मात्राचा जीवित आदर्श आहे, मानव मात्राचा जीवनोद्देश आहे सर्वांभूती भगवत दर्शन.

एपिसोड क्रमांक 66 बाततथागता। ध्यान हाई गोट अशी गोट जिना करम कुबांशी संबंध नाही, जिना अंधी श्रद्धाशी संबंध नाही, तो गलत ध्यान करणं हो ध्यानधारीना दोष, गलती करणारा दोष, ध्यानले दोष देव तरी कसा। बुद्धिवान सोबत राज सत्यवान, पलगडी विचार त्यांना म्हणणा लोक कल्याणना, चांगला रस्ते लावाना लोकेसना प्रगतीना, लोकेसले संस्कारी बनावाना, म्हणशी आखो नवाई थैन बुद्धी सोदकन शील, दिनपर दिन भक्कम वत जास, आणि तो धडस रस्ता अष्टशील ना, तो जो घरी देस लटू मटू ना आयसो आराम, आणि वेगळी उत्थळ जिंदगी तो त्याग करस, गादी तक्क्याना आणि बठ्ठा सुख वस्तूसना, त्यानं मन रमाले लागस निसर्ग मजार, साधा पंथाई श्रीमंतीना डांबरटपणा मिरावानी इच्छा जास मरी, चटक मटक सटर फटर खावाना मोबी होत नाही त्याले, त्या बठ्ठा सटर फटर राहतच नावले, आपला आश्रम मधील उत्साह विचारच नाही, तो आखी देश जन लोकेसले सत्य थाई जगाने रीत, जे मराव नाही कदय असं तत्वज्ञान लिखणारा तो मोडक्या म्हणावस, त्यांना ठाय राहत नाही मोठाय की खुदले मेरावानी बिनकामनी इद्याला खाडानी, तो आपली इद्याना उपेग करस शांती थाई लोक कल्याण ना गुंता, राहत नाही त्याले कोणती अपेक्षा लोकेस करतून स्वतःले नाही राहत त्याले कीर्तीनी हाव, त्याने काम लागबन चालू राहस निसर्गाला रिवाज नाही, निसर्गाशी एकजुवत समाधी मधार जाईशिनी शोध करत बुद्धी थाई नव नव लयस मोरे लोकेसना भला गुंता, शील समाधी परज्ञा राहतीस आशा लोक शोध लेवाण्या त्यांना पायथ्या, तसाच लागस नंबर परज्ञाशील करुणाना, परज्ञाना शोधक हो बारीक निरीक शोध लेणारा, ठोकासना अनुभव मातून मौर्य येणारा जलम जाता, राहतच नाही त्यांना भावना उथळ आणि राहत नाही तो कठोर दगडेस ना माई, त्यामा लोक कल्याणी हाव राहस येतले तो करस परज्ञा मातून शिली निर्मिती, त्यांमधारला पिलीम भाव म्हणजे करुणा, आपला ज्ञानना ठेवा कामे व लोक कल्याण म्हणता हाय भूमिका, करुणाला रस्ता थाई वैती ठेवस आणि असल संस्कारेसना उगम माणसेसमा होई घ्या असा ठप्पा मारस बाततथागता। तुन्या परज्ञामयी सोदवरी संस्कार थाई उभरी येईल माणूस कसा जोजे यांना शोध लावा, दोन हात दोन पाय दोन डोया एक डोकं एक नाकना पराणी म्हणजे माणूस नाही, माणूस अंधा नको मुंडूत आहे ते राहणा जोजे विचारी, माणूस मा नीतिमत्ता कशी जोजे, माणूसनी विचार कसा करो, माणूसशी माणूस माणूसारखं कसं वागो यांनी शिकवून त्याला तत्व यांनी दिली, आणि मग माणूस किना थांब सत्यानं सुत्र माणूसले सापडणं, माणूसना संस्कार असणार आडे येणार बट्टा अडथळे असले तू वलांडी घ्या, थंगाड तू करमकू बांधले आम्ही सरदाले देवपणले आणि अंधाधा रमले बी निसर्ग माही जन्मेल माणूसना अंतरंगा पेर तू माणूस किन तत्व आणि वा कया असल खरखातीना माणूस बाततथागता। तुना तत्वज्ञानले बिडानी कुवत ज्या माशीन, तुना तत्वज्ञानी अनुभूती जो समजी त्यांना परवास माणूस की घडे लोक कल्याणकडे, बाकी नाते तुले आणि तुला तो यांनी वाकीशिनी हात जोडतस तुला पाय पडतस, तू नाव थाई नवाय थाई आखो कराम को वाण कराले दसतस, तुले देव म्हणशिनी रुडीसना बितडासमा बंदी करतस, पण तू बलता सपष्ट तुले मालूम शे तुना उत्थय भक्तेस ना परवास देव दावा कराकडे म्हणशी तू बोलना, मी तुम्ही मरण मुक्तीना दाता नाही शे, मी तुम्हा रस्ताना मोरक्या मी दखारस त्या रस्ते तुम्ही चालन शे, दखारेल रस्ता जरी कोणी करम कुबाण करायला लागना पूजापत्री करायला लागना आपला मल्लेपटी ते चाव्याले लागना, तर ते भरमपणा त्यांना खराना रस्तातून दूर जावाना, कोणीच कोणा उद्धार करत नाही आपला उद्धार आपणच कराना राहस, आपला अंधार ज्ञानी ज्योत आपलेच लावानी राहस, म्हणशी ध्यानमा ठेवाले जोजे हत्त दीप भव, स्वतः उजेडना माहीत बना स्वतःना उजेडना रस्ता राहत नाही उथय, आणि भावनिक बी त्यांना सबळ बुद्धिवाद शे
अंगुद्धी प्रामाण्यवाद मधारला खरा संगे भवतूस।

युवा शक्ती या कार्यक्रमात सर्व युवक मित्र मैत्रिणींचं या ठिकाणी आम्ही स्वागत करत आहोत. युवा मित्रांनो, अजिंठ्यातील गुहेतील अजोड रहस्य या कार्यक्रमाचा भाग पहिला आपण ऐकला होता, आज ऐकूयात भाग दुसरा. तत्पूर्वी आजचा प्रश्न, सत्यशोधक समाजाची स्थापना कुणी केली? प्रश्न पुन्हा एकदा ऐका, सत्यशोधक समाजाची स्थापना कुणी केली? या प्रश्नाचं उत्तर आम्ही देणार आहोत कार्यक्रमाच्या शेवटी. युवा मित्रांनो, अजिंठ्याच्या या लेण्यांचं संवर्धन व्हावं ही तळमळीची इच्छा प्रत्येक पर्यटकास, प्रत्येक संशोधकास नेहमीच वाटत राहिलेली आहे. काही जणांनी याचा छायाचित्रातून जतन करण्याचा प्रयत्न केला. अजिंठा लेण्यांच्या फोटोग्राफिक डॉक्युमेंटेशनचा पहिला प्रयत्न व्ही गोलिब्यू यांनी 1911 केला. प्रोफेसर सारामुरा यांनी 1917 सुमारास आपल्या टीमसह अजिंठ्यातील पेंटिंगचे कृष्णधवल छायाचित्रण केले. निजामाच्या काळात पुन्हा फोटोग्राफिक डॉक्युमेंटेशनचा प्रयत्न झाला. तज्ज्ञ ब्रिटिश छायाचित्रकार ई एल वासे यांच्याकडे हे काम सोपवण्यात आलं. अजिंठा पेंटिंग्सच्या रंगीत प्लेट्स तयार करण्यात आल्या आणि लंडन येथे त्यांची प्रिंट काढण्यात आली. रंगीत छायाचित्रणाचा हा पहिला प्रयत्न 1930 अजंता या नावाने या लेण्यांच्या रंगीत छायाचित्राचे प्रकाशन करण्यात आले. मित्रांनो, जी झायदानी यांनी त्याच्यासाठी मजकूर तयार केला होता. वासे यांनी काढलेल्या या छायाचित्राची कोणतीही तांत्रिक माहिती उपलब्ध नसली तरीही छायाचित्रे काढण्यासाठी तीव्र प्रकाश झोताचा उपयोग करण्यात आला असावा हे लक्षात येतं. 1951 निझामांकडून भारत सरकारने या लेण्यांचा ताबा घेतल्यानंतर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने 1956-57 या लेण्यांचा फोटो डॉक्युमेंटेशनचं काम हाती घेतलं. तेथील पेंटिंगच्या रक्षण संग्रहासाठी त्यांची छायाचित्रेही काढण्यात आली. याशिवाय बियॉन मिहेल यांच्यासारख्या काही नामवंतांनी अजिंठ्याच्या लेण्यांचे छायाचित्रण केले. मात्र हे सारेच प्रयत्न अपुरे आणि तोडके होते. छायाचित्रणाची कला विकसित झाल्यानंतर डिजिटल फोटोग्राफीचे अद्ययावत तंत्र हाताशी आले असले तरी आत्तापर्यंत या लेण्यांच्या संवर्धनासाठी केवळ ग्लास प्लेट्स, फील्ड्स, फोटोग्राफी याच तंत्राचा अवलंब करण्यात आला होता. मूळ पेंटिंग्सची त्यात रंग आणि छायासह प्रतिकृती तयार करणं केवळ अशक्यच होतं. आजही आपल्याला अजिंठा लेण्यांच्या विविध छायाचित्रांमध्ये जे रंग पाहायला मिळतात ते त्या चित्रातले मूळ रंग नव्हतेच. कारण छायाचित्रासाठी वापरण्यात येणाऱ्या कृत्रिम प्रकाशाची छटा मूळ छायाचित्रातील रंगामध्ये मिसळून वेगळ्याच प्रकारची छटा आपल्याला दिसते. त्यामुळे आज ही छायाचित्रे आपण पाहतो ती रंगीत असली तरी त्या अर्थाने ती अस्सल आणि ओरिजिनल नाहीतच. मित्रहो, अजिंठ्यातील भिंतीचित्रांसाठीचा एक नवा प्रयत्न छायाचित्राच्या अत्याधुनिक तंत्राचा अवलंब करून मूळ स्वरूपात असलेले रंगच छायाचित्रामध्येही यावेत यासाठी प्रयत्न नुकताच भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या औरंगाबाद मंडळाने केला आणि लेण्यांतील पेंटिंग्सच्या जतन करण्यासाठी डिजिटल फोटो डॉक्युमेंटेशनचा उपयोग केला. आता प्रायोगिक तत्वावर 4 गुहांमध्ये डिजिटल फोटो डॉक्युमेंटेशनचं काम पूर्ण झालंय. निव्वळ छायाचित्रणाचेच काम अजून सुमारे वर्षभर चालेल. हा प्रयोग जर यशस्वी झाला तर इतरही लेण्या आणि ऐतिहासिक स्थळांनाही हा प्रयोग केला जाऊ शकतो. मित्रहो, छायाचित्राच्या माध्यमातून अजिंठा लेण्यांचे वास्तव दर्शन घडवणे हे खरोखरच आव्हान आहे आणि संयमाची परीक्षा पाहणार आहे. हे सर्व काम पूर्ण झाल्यानंतर अजिंठा लेण्यांची वास्तव स्थिती लक्षात येईल आणि त्यांच्या संवर्धनासाठी अधिक प्रयत्न करता येतील. अत्याधुनिक पद्धतीचा उपयोग करताना काही अडचणींना जसा सामना करावा लागला त्याचप्रमाणे अगोदरच्या छायाचित्रातील दोषही यामुळे दूर करता आले. या पद्धतीचे वास्तव डॉक्युमेंटेशननं पहिल्यांदाच उपलब्ध होणार असल्यामुळे लेण्यांच्या पुढील संवर्धन आणि रक्षणासाठी एक प्रमुख मूलाधार प्राप्त होणार आहे. अभ्यासक, संशोधक, रसिक, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिक या साऱ्यांसाठीच ही महत्वाची गोष्ट आहे. जागतिक वारसा सप्ताहानिमित्त या डिजिटल डॉक्युमेंटेशनच्या प्राथमिक कामाचे प्रदर्शन अजिंठा येथे 25 डिसेंबर 2009 भरवण्यात आलं. अजिंठा लेण्यांची पेंटिंगचे छायाचित्रण करणे हे कोणत्याही छायाचित्रकारासाठी आव्हानात्मक आहे. मित्रो, कारण अनेक गुहात अंधार आहे, सूर्यप्रकाशाचा अभाव आहे, प्रकाशाचे प्रमाण कमी जास्त आहे, प्रकाश समप्रमाणात नाही. सूर्यप्रकाश येतो तोही ठराविक जागी आणि ठराविक वेळी.
रोज असा प्रकाश तिथे असेल असंही नाही. तीव्र प्रकाशाचा वापर करता येत नाही. ठराविक मर्यादेपेक्षा जास्त तीव्रतेच्या प्रकाशाचा वापरही बंदीच आहे, कारण छायाचित्रणासाठी वापरण्यात येणाऱ्या प्रकाशामुळे चित्रावर विपरीत परिणाम होऊन त्याचा पोत बिघडू शकतो. कृत्रिम प्रकाशामुळे मूळ रंगापेक्षा वेगळा रंग छायाचित्रात दिसू शकतो. शतकापूर्वी काढण्यात आलेल्या या चित्रांतील मूळ रंग काहीही बदल न होता जसेच्या तसे छायाचित्रातही उमटण्यासाठी अत्यंत कमी प्रकाशात हे छायाचित्रण करणे अत्यंत आवश्यक आहे. गुहांमध्ये नैसर्गिकरित्या असलेला प्रकाश इतका अंधुक आहे की साध्या डोळ्याने तिथले चित्रे दिसणेही अवघडच. सध्या लेण्यांमध्ये फायबर ऑप्टिकल लाइटिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. व्हिडिओ इफेक्ट्स निर्माण करण्यासाठी काही ठिकाणी दिव्यांवर कलर फिल्ड्स बसवण्यात आले आहेत, त्यामुळे दर्शकांना मूळ रंगातील कलाकृतींचा आस्वाद घेणं तसं दुरापास्तच. कारण या लेण्यांची चित्राची सध्याची दृश्य प्रतिमा ही विविध प्रकारच्या प्रकाश स्त्रोताचे मिश्रण, सूर्यप्रकाश आणि फायबर ऑप्टिकल लाइटिंग यांचे त्यावरील परावर्तन यातून तयार झालेले आहे. दर्शक जी प्रतिमा आज आपल्या डोळ्यांनी पाहतात किंवा त्यांना पाहायला मिळते ती प्रतिमा अस्सल किंवा मूळ नाही. विविध रंगांच्या मिश्रणामुळे वेगवेगळ्या रंगांची प्रतिमा आपल्याला दिसते, कारण त्या रंगांचे स्त्रोत वेगळ्याच रंगाचे आहेत आणि त्या रंगाच्या एकत्रीकरणातून निराळाच रंग तयार होतो. मित्रांनो, अजिंठा लेण्यांची पेंटिंग्सची जी छायाचित्रे प्रकाशित झाली आहेत त्यातील छायाचित्रकारांनी मुख्यतः इन्स्टंट लाईट या कृत्रिम प्रकाशाचा उपयोग केला आहे. त्यात पिवळ्या रंगाची छटा आहे जी आपल्याला उपलब्ध छायाचित्रामध्येही दिसू शकते. मूळ रंगामध्ये जेव्हा पिवळा रंग मिसळला जातो तेव्हा वेगळ्याच रंगाची छटा तयार होते. जसे निळा अधिक पिवळा बरोबर हिरवा रंग असतो, लाल अधिक पिवळा बरोबर नारंगी, काळा आणि पिवळा बरोबर करडा, पिवळा बरोबर पांढरा, चमचमीत पांढरा. त्यामुळे अजिंठा लेण्यांचे किंवा प्रकाशित झालेल्या छायाचित्रांचे जे रंग पाहायला मिळतात त्या मुळात फॉल्स इमेज आहेत. युवा मित्रांनो, वास्तव चित्रणासाठी अथक धडपड करावी लागते. छायाचित्रणातील दुसरी प्रमुख अडचण म्हणजे अजिंठा गुहांमध्ये ज्या फायबर ऑप्टिकल लाइटिंगचा वापर करण्यात आला आहे त्या प्रकाश स्त्रोताच्या केंद्रस्थानी प्रकाशाची तीव्रता अधिक असते. तेथून पुढे आपल्या परिघात तो पसरतो, त्यामुळे विविध ठिकाणी प्रकाशाची तीव्रता कमी अधिक असते आणि काही ठिकाणी तर प्रकाश पोहोचूच शकत नाही. या प्रकाशामुळे पेंटिंग्स पिवळसर निळसर दिसतात. वास्तव चित्रणासाठी ही स्थिती निश्चितच आदर्श नाही नव्हती. ही अडचण टाळण्यासाठी अजिंठा लेण्यातील छायाचित्रणासाठी योग्य प्रकाश स्त्रोताचा वापर करणं महत्वाचं आहे. नैसर्गिक प्रकाशाचा वापर ही सुयोग्य स्थिती. लेण्यांच्या दर्शनी भागात जी पेंटिंग्स आहेत ती अनेक शतकापासून ऊन, पाऊस, वारा, आघात असे अनेक सोसून आज आपल्या मूळ रंग अस्सल रंगात आपण ती पाहू शकतो. पण गुहांमध्ये अनेक भागात सूर्यप्रकाश व्यवस्थित पोहोचू शकत नाही, त्यामुळे निव्वळ सूर्यप्रकाशात छायाचित्रण करणे ही संकल्पना बाद करावी लागते. मूळ चित्रातील अस्सलपणासाठी पांढऱ्या स्वच्छ प्रकाशात छायाचित्रण करणे एवढा एकच पर्याय समोर आहे. त्यामुळे LED, फायबर ऑप्टिक लाईट, गुहांमधील उपलब्ध सूर्यप्रकाश आणि या सर्व प्रकारचे मिश्रण अशा स्वच्छ पांढऱ्या प्रकाशाची निर्मिती करण्यात आली. कृत्रिम प्रकाशासाठी 40 लक्स एवढी मर्यादा असली तरी पेंटिंग्समधील अस्सलपणा जिवंत ठेवण्यासाठी 6 लक्सपेक्षाही कमी तीव्रतेचा प्रकाशाचा वापर करण्यात आला. इतक्या कमी प्रकाशात इंच न इंचाचे छायाचित्रण करणे हे नुसते आव्हानात्मक नव्हे तर जिकिरीचे होते. आपल्या आयुष्याचेच नव्हे तर पिढ्यानपिढ्याचे मोल वेचत कलाकारांनी या कलाकृती निर्माण केल्या. 2000 वर्षापेक्षाही अधिक काळ जी चित्रे आणि रंग टिकून राहिले संपूर्ण जगाला भुलवत झुलवत आणि डोळ्यांचे पारणे फेडत राहिले. त्यांचे अस्तित्व छायाचित्रणाच्या माध्यमातून चिरंतर करण्यासाठी तेवढ्याच तळमळीचा शासकीय अधिकारी आणि या चित्रणाच्या आव्हान पेलणारा कलावंत आवश्यक होता. मित्रांनो, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग आणि प्रसाद पवार आपल्या कलाकृतींमुळे ज्यांनी लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये आपल्या नावाचा समावेश केला आहे त्यांच्या सहयोगाने या कामाचा निदान श्रीगणेशातरी झाला. पूर्वजांच्या अभिजात सांस्कृतिक वारशाचा हा अमूल्य ठेवा जसाचा तसा भावी पिढीच्या हाती सुपूर्द होत असताना होणारा आनंद काही अवर्णनीय आहे. युवा मित्रांनो, अजिंठ्यातील गुहेतील अजोड रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न आपण केला युवा शक्ती या कार्यक्रमातून.

मित्र हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्ही तुम्हाला विचारला होता एक प्रश्न. प्रश्न होता, सत्यशोधक समाजाची स्थापना कुणी केली? त्याचं उत्तर आहे, महात्मा ज्योतिराव फुले. सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिराव फुले यांनी केली. याबरोबरच आम्ही आपला निरोप घेतोय. आमचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. तर बरं आहे मित्र हो, पुन्हा भेट होईल येत्या कार्यक्रमात. तोपर्यंत अमोल देशमुखचा सर्व श्रोत्यांना सस्नेह नमस्कार.

0: नमस्कार नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा घेऊन आलोय तुमच्यासाठी मीनाची एक नवीन गोष्ट, एक नवीन गाणं आणि एक नवीन खेळ. ऐकणार ना? ठीक आहे तर मग चला मीनाला बोलवूया. मीना, ए मीना, अरे घ्या, मी विसरलोच, मीना आपल्या आईला घरकामात मदत करतीये. या आपण तिच्या घरी जाऊया.
1: घे आई, मी भाजी धुवून चिरून ठेवलीये, आता मी जाऊ का सुरेखाच्या घरी निबंध लिहायला?
2: निबंध लिहायला?
1: हो आई, आपल्या जिल्ह्यात निबंध लिखाणाची स्पर्धा होणार आहे. आमच्या शाळेसोबतच जवळच्या गावातल्या शाळेतील मुलंही येणार आहेत, आणि ज्याचा निबंध सर्वात चांगला असेल त्याला खूप मोठं बक्षीस मिळणार आहे. बघ आई, बक्षीस तर सुरेखालाच मिळणार, खूप हुशार आहे सुरेखा.
2: पण मीना, निबंध कुठल्या विषयावर लिहायचा आहे?
1: श्रीमती इंदिरा गांधी यांच्या जीवनावर.
2: ही तर खूपच चांगली गोष्ट आहे मीना. जा बाळा. आणि हो मीना, लवकर या घरी.
1: बर आई.
0: घ्या, मीना आणि मिठू तर गेले सुरेखाच्या घरी, मग आपणही तिथेच जाऊया. चला.
1: सुरेखा.
3: ये मीना.
1: लिहिलास का निबंध?
3: हो. हा बघ,
1: निबंधाची सुरुवात करते. भारत देशात अनेक गुणी आणि शूर मुलींनी जन्म घेतला आहे, जसं झाशीची राणी लक्ष्मीबाई, सरोजिनी नायडू, किरण बेदी, कल्पना चावला इत्यादी. भारताची अशीच एक कर्तृत्ववान आणि प्रतिभावंत मुलगी होती इंदिरा गांधी, भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान. आणि अशा प्रकारे देशाची सेवा करत असताना 31 ऑक्टोबर 1984 मध्ये श्रीमती इंदिरा गांधी यांचा मृत्यू झाला. अरे वा सुरेखा, काय छान निबंध लिहिलेस, बक्षीस नक्की तुलाच मिळणार, बक्षीलच तू.
3: जर मी हा निबंध शाळेत देऊच शकत नसेन तर या निबंधाचा उपयोगच काय?
1: म्हणजे?
3: हो मीना, बाबांनी मला शाळेत जायला मनाई केले. ते म्हणतात कि मुलींना शिक्षणाची काहीच गरज नाही, शाळेत जाऊन जेवढा वेळ वाया घालवायचा होता तो घालवला, आता घरी राहून आपल्या आईला कामात मदत करावी.
1: तू रडू नको सुरेखा, काकींची याबद्दल नाही बोललीस?
3: आईनी बाबांना समजावायचा खूप प्रयत्न केला, पण ते कुणाचंच काही ऐकत नाहीत.
4: सुरेखा.
3: केशव, माझा भाऊ.
4: सुरेखा, सुरेखा, माझा शाळेचा अभ्यास केलास का?
3: हो केला.
4: ठीक आहे, मी खेळायला चाललोय.
1: हे काय सुरेखा, केशवला शाळेत जो घरचा अभ्यास दिला जातो तो तू करतेस?
3: हो ते.
1: पण ही तर चुकीची गोष्ट आहे, सगळ्यांनी आपलं काम स्वतः करावं.
3: काही फरक पडत नाही मीना, आता तू घरी जा, उशीर होतोय आणि मलाही घरात खूप काम आहे.
0: मीना आणि मिठू तर निघाले आपल्या घराकडे, चला आपणही जाऊया त्यांच्या मागोमाग.
1: मिठू, मी हा विचार करते की सुरेखाच्या बाबांना ही गोष्ट कशी पटवून द्यायची की सुरेखा सारख्या एका हुशार मुलीला ते शाळेत न पाठवून किती मोठी चूक करतायत. मिठू, मी ठरवलंय काय करायचं ते.
0: निबंध शाळेत देण्याचा दिवस आला, पण हे काय, मीना, राजू, मिठू शाळेऐवजी सुरेखाच्या घराकडे का बरं जात आहेत? चला जरा पाहूया तर खरं.
1: सुरेखा, तू पण शाळेत आली असतीस तर बरं झालं असतं, पण मी ठरवलंय तुझा निबंध आपण स्पर्धेत नक्की पाठवूया. तो निबंध दे, मी बाईंना सांगेन की बाई हा सुरेखाचा निबंध आहे.
3: ठीक आहे मीना.
1: लवकर आण, शाळेत जायला उशीर होतोय.
4: ठीक आहे मीना.
3: मीना, मीना, माझा निबंध सापडत नाहीये.
1: काय?
3: हो मीना, मी कपाटात ठेवला होता पण आता तिकडे नाहीये.
1: आता काय करायचं? ठीक आहे सुरेखा, आम्ही निघतो, खूप उशीर होतोय.
5: शाबास मुलांनो, तुम्ही सर्वांनी इतकी मेहनत करून आपापले निबंध लिहिले आणि स्पर्धेत भाग घेतला. मला तुम्हा सर्वांची मेहनत आणि तन्मयता बघून खूप आनंद झालाय. आणि हो केशव, तू लिहिलेला निबंध सुद्धा मी वाचला, खरंच खूप छान लिहिलायस तू, शाबास. तर ठीक आहे मुलांनो, आता शाळा सुटली, उद्या सर्वात चांगला निबंध निवडला जाईल.
1: केशव तर आपलं काम सुद्धा स्वतः करत नाही, मग याने आपला निबंध कसा लिहिला आणि तोही इतका चांगला? नक्कीच काहीतरी गडबड आहे, मला याचा शोध घेतलाच पाहिजे.
0: मीना जो विचार करते है तो चुकीचा नाही आहे. चला जरा केशवच्या घरी जाऊया.
6: केशव, ए केशव.
4: काय हो बाबा?
6: बर ऐक, मला आता बाजारात जायचंय. तू या धान्याचं वजन कर आणि 25 रुपये किलो या हिशोबाने पैसे मोजून ठेव.
4: ते मी पण बाबा मी.
6: अरे काय बकरी सारखं म्या म्या करतोयस, लवकर वजन कर आणि पैसे मोजून ठेव, मी आलोच.
4: बाबा सुरेखा कुठे आहे?
6: ती आई सोबत तुझ्या आत्याच्या घरी गेलीये, संध्याकाळ पर्यंत परत येईल.
4: काय काय नाही काय नाही.
0: हिशोब करावा लागतोय तर सुरेखाची आठवण येते बच्चूला. केशवची काही धडगत नाही. उद्या सकाळी पाहूया मीनाच्या शाळेत काय होत आहे ते.
5: मुलांनो, मी तुम्ही लिहिलेले निबंध वाचले, पण जो सर्वात चांगला निबंध आहे तो लिहिलाय केशवने.
1: हे काय, बाईंच्या हातात तर सुरेखाने लिहिलेला निबंध आहे. अच्छा, आता मला समजलं की सुरेखाच्या कपाटातून निबंध कुणी काढून घेतला. काहीतरी करायला हवं.
0: घ्या, केशवचा निबंध तर निवडला गेला. चला आता त्याच्या घरी जाऊन पाहूया. त्याचे बाबाही आज बाजारातून परतणार होते.
6: केशव, ए केशव.
4: काय बाबा?
6: बाबाच्या पिल्ला, माझं किती नुकसान केलंस रे.
4: काय बाबा?
6: धान्य नीट मोजलं नाहीस आणि पैशाचा हिशोबही बरोबर केला नाहीस.
1: या ना बाई.
6: अरे बाई, तुम्ही?
5: अभिनंदन दादा, तुमच्या केशवने लिहिलेल्या निबंधाला संपूर्ण जिल्ह्यात पहिलं पारितोषिक मिळालंय, बरं का?
6: ही तर खूपच आनंदाची गोष्ट आहे बाई. पण मला एक गोष्ट समजत नाही की केशव शाळेत तर इतका चांगला हिशोब करतो, पण घरी आला का हिशोबातला जमा खर्च सगळं काही विसरून जातो.
5: याच उत्तर तर केशवच देऊ शकतो. काय केशव, हो ना? सांग सांग.
4: मी
5: दादासाहेब, आजच्या निबंधाला प्रथम पारितोषिक मिळालंय तो निबंध तर
6: माझ्या मुलानं लिहिलाय. तुम्हीच सांगितलं.
5: हो, तुमच्या दोन्ही मुलांपैकीच एकाने लिहिलाय, पण तो तुमचा मुलगा केशवने नाही तर तुमची मुलगी सुरेखाने.
6: काय, सुरेखानं?
5: हो, मीनाने मला सगळं सांगितलंय. ही बघा, सुरेखाची शाळेची वही आणि हा निबंध आहे ना सुरेखाचं हस्ताक्षर.
6: हो बाई.
5: तुमची मुलगी पूर्ण जिल्ह्यातून पहिली आलीये आणि तिला बक्षीस मिळालंय 5 वर्षांची स्कॉलरशिप म्हणजे शिष्यवृत्ती. हे बघा, मुले असो वा मुली, शिक्षणात कुणी कमी जास्त नसतं. शिक्षण घेऊन ही मुलं फक्त आयुष्यात आपलं स्थानच निर्माण करणार नाहीत तर घर चालवण्यात आणि व्यवहारातही हुशार होतील.
6: मला माफ करा बाई, मी सुरेखाला उद्यापासून रोज शाळेत पाठवेन आणि केशव आपली कामं स्वतः करेल या गोष्टीचीही काळजी घेईन. सुरेखा बेटी, जरा धान्य नीट वजन करून पैशांचा हिशोब लाव आणि केशव जा आपल्या बहिणीला मदत कर.
4: हो बाबा.
6: धन्यवाद बाई. शाबास मीना, आज मला समजलं की शिक्षणानंच आयुष्यात यश मिळतं. आजपासून मी सुरेखाला रोज शाळेत पाठवेन.

0: चला आता पाहूया मीनाच्या बाई आपल्या वर्गात आज मुलांना कोणता खेळ खेळायला शिकवतायत.
1: मुलांनो, हे काय आहे?
2: तुमचा जादूचा डबा.
1: शाबास. आता मला सांगा की आज माझ्या या जादूच्या डब्यात काय आहे बरं? अरे मुलांनो, आधी त्या वस्तूची ओळख तर ऐकून घ्या. पहिली ओळख, दिसायलाही गोल नाही पण यात आहे पृथ्वी गोल. दुसरी ओळख, गाणी गातो बातम्या दाखवतो, याच्या बटणाचं आहे मोल. तिसरी ओळख, आपण आहोत सगळेच चाहते याचे, जरा विचार करून बोल.
3: वर्तमानपत्र.
1: नाही राणी, वर्तमानपत्राला बटण असतं का?
3: मी सांगू बाई?
1: हो हो मोनू, सांग बघू.
3: रेडिओ.
1: रेडिओवर बातम्या ऐकायला मिळतात, दिसत नाहीत मोनू. शाबास, अगदी बरोबर. मग काय मुलांनो, मजा आली ना?
2: खूप मजा आली बाई.
0: काय, तुम्हालाही मजा आली की नाही? मग भेटूया एक नवीन गोष्ट आणि नवीन खेळासोबत. तोपर्यंत तुमच्या लाडक्या मीनाला पत्र लिहायला विसरू नका. ते तुमचं मत असो, विचार असोत किंवा तुमचे अनुभव.
4: आणि माझा पत्ता आहे मीनाची दुनिया, युनिसेफ, पीओ बॉक्स नंबर 3008, लोधी रोड, HPO, नवी दिल्ली 110003.

0: रसिक श्रोते हो नमस्कार, मी शालिनी केचे आपणा सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे. मैत्रिणींनो, जीवनाच्या या गोधडीला तडजोडीचं ठिगळ लावायचं असतं आणि आयुष्य कसं हसत हसत जगायचं असतं. हार जीतचा लपंडाव हा चालूच असतो, जिंकण्याचा आनंद मनमुराद लुटायचा असतो, तर हरण्याचं शल्य मात्र काळजात बंदिस्त करायचं असतं आणि आयुष्य कसं हसत हसत जगायचं असतं. यशाची अविटगोडी चाखायची असते तर अपयशाचं दुःख मात्र चुपचाप पचवायचं असतं. आयुष्यात काटे वेचायचे असतात, दुसऱ्यांची दुःख ओंजळीत घ्यावी आणि हळूवार मायेनं त्यावर फुंकर घालावी. आयुष्य हसत हसत जगावं आणि ते दुसऱ्यालाही जगू द्यावं हसत हसत. मैत्रिणींनो, माझ्या मते बिनपटाची चौकट या पुस्तकाचं वाचन प्रत्येक स्त्रीनं आवर्जून करावं, कारण बालवयात या पुस्तकाच्या लेखिकेनं अनंत अशा यातना दुःख सोसली की ज्याची आपण साधी कल्पना सुद्धा करू शकत नाही हो. आणि अशा या खडतर जीवनमार्गातून स्वबळावर स्वकष्टानं उभं राहून आज त्या आपलं यशस्वी जीवन जगताहेत. हे अनुभव मला वाटतं प्रत्येक स्त्रीनं आपल्या आयुष्यात जतन करून ठेवावेत आणि सर्वांनाच दुःखातही सुखाचा मार्ग दिसावा म्हणूनच आमचा हा छोटासा प्रयत्न. मैत्रिणींनो, चला तर मग ऐकूयात बिनपटाची चौकट या पुस्तकाचं क्रमशः वाचन. भाग पहिला,
1: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोपं चित्रण बिनपटाची चौकट. मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट. लेखन इंदुमती जोंधळे. वाचन स्वर सीमा मोघे. निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे. बिनपटाची चौकट.
2: पृथ्वीराज चौहानानं जयचंद राठोडच्या संयोगितेला लग्न मंडपातून घोड्यावरून पळवून नेल्याचं आम्ही इतिहासात वाचलं होतं. तशाच पण थोड्याफार फरकानं माझ्या आई वडिलांच्या संदर्भात घडल्याची कथा आमच्या एका नातेवाईकानं मला सांगितली. माझा आजोळ अंबाजोगाई तालुक्यातलं देवळा हे गाव, तिथं माझ्या मामाच्या घरी मोठं देवस्थान आहे म्हणे. तिथं मोठी जत्रा भरते अजूनही. माझे मामा रंगनाथ ढोले आणि त्यांचे जीवलग मित्र साहेबराव जाधव एकमेकांसाठी जीव टाकणारे. दोघांची जात वेगळी, चालीरीती वेगळ्या, पण स्वभाव गुण सारखे असले म्हणजे मैत्री जमायला वेळ लागत नाही. दोघही स्वातंत्र्यासाठी भूमिगत राहून लढले. केव्हा तरी एकदा मामा पकडले गेले. ब्रिटिशांनी पकडलं म्हटल्यावर केव्हा सोडतील याचा नेम नव्हता. घरात बायका पोरं, लग्नाच्या दोन बहिणी, पुरुष माणूस एकच असल्याने घराची जबाबदारी साहेबरावांवर येऊन पडली. घरात रोज पोथी वाचणं, त्याचा अर्थ सांगणं चालायचं. रंगनाथची जागा साहेबरावांनी घेतली. मंदिरात सायंकाळची कामधाम आटोपून गावातली मंडळी पोथी ऐकायला येऊन बसायची. रंगनाथची लहान बहीण कमला, ती पण पोथी ऐकायला येऊन बसायची. साहेबराव अर्थ सांगायचे अगदी सरळ साध्या सोप्या भाषेत. साहेबरावचं रोज येणं जाणं होतच. त्यात रंगनाथ नसल्याने मित्राचं घर चालवायची जबाबदारी साहेबरावांवरच येऊन पडली होती. आणि मग हळूहळू कमला आणि साहेबरावचा न कळतपणे एकमेकात जीव गुंतत गेला. खरं तर साहेबराव जातकुळीचे ब्राह्मण नसूनही सगळे संस्कार ब्राह्मणाचे होते. जानवही ते घालत होते. त्यातच ते दोन पोरांचे बाप होते, घरात बायको होती. साहेबरावची शरीर यष्टी कमावलेली होती. पिळदार शरीर, काळा सावळा रंग, जाड जाड लांब मिशा, देखणं रुबाबदार व्यक्तिमत्व कुठल्याही तरुण पोरीला आकर्षून घेणारं होतं. हेच कदाचित कमलाच्या बाबतीत घडलं असावं. सर्व माहीत असूनही तिनं साहेबरावशी लग्न करायचं ठरवलं. या दोघांची वागणूक कमलाच्या भाऊजाईच्या नजरेतून सुटली नाही. कमलाचा भाऊ तर दूर तुरुंगात, साहेबरावच्या मागेही घरात बरेच पाश. मग या दोघांनी एके सायंकाळी पोथी पुराण संपल्यावर गावात सामसूम झाल्यावर पळून जायचं ठरवलं. कमलाने साहेबरावचेच कपडे घातले, धोतर नेसलं, डोईवर फेटा बांधला, पायात जोडे घातले. जणू झाशीच्या राणीचाच अवतार. झाशीची राणी स्वातंत्र्यासाठी पाठीवर पोर घेऊन लढली, तर ही बया स्वतःच्या प्रेमाखातर भाऊ भाऊजय सर्वांना सोडून होणाऱ्या जीवाभावाच्या साथीदाराबरोबर निघाली. साहेबरावही तयारच होता. मारुतीच्या पाराच्या पलीकडे घोडा उभाच होता. साहेबरावनी कमलाला घोड्यावर खेचलं. रिकेबीत पाय ठेवताना पाय निसटला, पायातला जोडा खाली पडला. साहेबराव म्हणाला, पडू दे, चल लवकर कुणी पाहिल. आणि रातोरात दोघांनी गाव सोडला. त्यानंतर ते कुठं गेले, कुठं राहिले, कसे राहिले हे कोणाकडून कधी कळलं नाही. साहेबरावनी म्हणजे माझ्या वडिलांनी ही गोष्ट कधी सांगितलीही नाही. आमच्या गाववाल्या आजी सांगतात,
3: तुझ्या आईला मी मांडीवर खेळवलं ग, फार देखणी होती, हुशार होती.
2: आणि मला वाटत म्हणूनच कदाचित आमचे वडील तिच्यावर भाळले असावे. खरं तर त्यांनी त्यांच्या मित्राचा रंगनाथचा विश्वासघात केला होता, त्यामुळेच त्यांचं दोघांचं शेवट पर्यंत हाडवैर कायम राहिलं. माझ्या मामांनी तर ठणकावून सांगितलं,
4: कमला ज्या दिवशी माझ्या घरातून गेली त्याच दिवशी मला ती मेली.
2: आणि खरोखरच त्यांनी शेवटपर्यंत तिचं तोंड पाहिलं नाही. माझे वडील सातवी शिकलेले हाडाचे शिक्षक, त्यांचं हस्ताक्षरही खूप सुंदर होतं. बर्दापूर या गावापासून काही मैलांवर असलेल्या मोरवड या गावी त्यांनी शाळा काढली. अर्थात हे त्यांनीच मी मोठी झाल्यावर मला सांगितलं. माझी आईही शिकलेली होती. दोघांनीही त्या गावात ज्ञानदानाचं कार्य सुरू केलं. गावात त्यांना सर्वजण गुरुजी म्हणायचे, खूप मान होता त्यांना. माझ्या आईशी लग्न केल्यापासून ते आपल्या पहिल्या बायकोकडे कधीही गेले नाहीत, तीही आली नाही. या दोघांचा मात्र एकमेकात खूपच जीव होता. तसा प्रत्येक नवरा बायकोचा असतोच असं नाही, पण वडिलांनी तिला कधी एकटं वाटू दिलं नाही. माझ्या अगोदर म्हणे जुळी भावंड झाली, ती काही वाचली नाहीत. त्यानंतर माझा जन्म. पोरगी आणि बापाची लाडकी नाही असं कधी कुठल्या घरात झालंय? वडिलांनी म्हणजे आमच्या अण्णांनी माझे तर लाड केलेच, पण माझ्या नंतरची माझी भावंड श्रीराम आणि रमेशही तितकीच लाडकी होती. मला अगदी अंधुकसं आठवतंय. आमचं घर खूप उंचावर होतं, गडीवर 20-25 पायऱ्या चढून वर जावं लागायचं. एक मोठा दरवाजा म्हणजे नुसती चौकट, त्याला पट नव्हते. डाव्या बाजूला एक खोली, उजव्या बाजूला छोटस स्वयंपाकघर. चौकटीतून आत आलं की समोर दोन खोल्या. आतल्या एका खोलीलाच फक्त दरवाजा होता, बाकी सगळं घर उघडच. रात्रीच्या वेळी फक्त मुख्य दरवाजावर पडदा टाकायचा. 4-6 पायऱ्या खाली उतरून डाव्या बाजूला ऐसपैस ओटा आणि कोपऱ्यात धाणी. तिथं मोठमोठी एरंडाची झाडं वाढलेली. त्याच्या पुढे धाणीच्या पाण्याचे ओघळ जाऊन जाऊन पाणी तुंबून त्यात वाढलेली अळूची पानं. त्याच्या पलीकडे खूप मोठी रिकामी जागा, भरपूर गवत वाढलेलं. त्याच्या एका कोपऱ्यात गाई म्हशींचा गोठा. वडील सकाळी सकाळी गाईचं दूध चरबीत काढून झाकून ठेवायचे. न्हाणीच्या कोपऱ्यातल्या वतुलात पाणी तापलेलं असायचं. आई भराभर आंघोळी घालून घ्यायची आणि वडील स्वच्छ टॉवेलनी एकेकाचं अंग पुसून आदल्या दिवशी नीट खडी घालून ठेवलेले कपडे आम्हाला घालायचे, चटई टाकायचे. त्यावर आम्ही तिघांनी हाताची घडी घालून बसायचं आणि उभा पेला भरून ते धारोष्ण दूध प्यायला लावायचे. मग माझ्या आणि श्रीरामाच्या हातात पाटी पेन्सिल देऊन म्हणायचे, काढा उजळणी. उजळणी पूर्ण पाठ केल्याशिवाय जेवण मिळायचं नाही. त्यांनी सांगितलेला पाढा त्या दिवशी पाठ नाही झाला तर आम्हा दोघांनाही घराच्या विरुद्ध कोपऱ्यात भिंतीकडे तोंड फिरवून उभं करायचे. जोपर्यंत पाढा पाठ होत नाही तोपर्यंत तिथून हलायचं नाही. जेवढे प्रेमळ तेवढेच रागीट शिस्तीचे. तरीही इतर गुणांपेक्षा राग हा जरा जास्तच होता. फार पटकन संतापत असत. दुपारी जेवल्यानंतर ते जर झोपलेले असतील, त्यांच्याकडे त्यावेळेस कुणी आलं किंवा उठवलं

शाळा चालवून पैसा काही मिळत नव्हता. मग अण्णांनी किराणा दुकान घातलं. दुकानचं काम आई पाहायची, शाळा वडील चालवायचे. गाई गुरं गुराखी येऊन चरायला घेऊन जायचा. नामाधोबी सकाळी चार पखाली पाणी आणून रांजण भरून घ्यायचा. प्यायचं पाणी तेवढं वडील घेऊन यायचे सोहळ्यात. आईचं भलतंच सोहळं, ब्राह्मण असल्यानं, त्याच संस्कारात वाढल्यानं वडीलही मराठा पण विसरून सोहळा बामण झाले होते. दुकानाला लागणारा आठवडाभरचा माल ते स्वतःच बर्दापूरला जाऊन गाडी भरून आणायचे. आई दुकान सांभाळायची. दुकानावर येणारी गावातली कित्येक माणसं, कित्येक जातीधर्माची स्त्री पुरुष मुलं बाळं, त्यांच्याशी देवाणघेवाण बोलणं चालणं भागच पडायचं. आणि मग वडिलांचा पारा चढे. तू त्या गृहस्थाशी का बोललीस? ती बाई काय सांगत होती? आता यावर आई काय सांगणार की त्यांचा पारा चढायचा. तापट स्वभावामुळे दोघांचे खटके उडू लागले. सुखानं चाललेल्या संसारात या दुकानानं घर पार बदलून गेलं. आई म्हणायची, तुम्ही नोकर ठेवा, मी दुकानावर बसत नाही. पण त्या नोकरावर तरी विश्वास ठेवायला पाहिजे ना, त्याचा काय भरोसा? नोकरही नको आणि दुकानही बघू नको. हळूहळू दुकान बंद पडू लागलं. डोक्यावर कर्ज वाढलं. तसा त्यांचा संतापही अधिकच वाढला. या संतापापायीच क्षणिक राग नि भीक माग म्हणतात ते काही खोटं नाही. असाच एकदा आईला आदल्या दिवशीचा एकादशीचा उपवास होता. आज द्वादशी म्हणून आई लवकरच उठली होती. सर्वांच्या आंघोळी पांघोळी आटोपल्या होत्या. द्वादशीच्या दिवशी ती हमखास डोक्यावरून न्हायची. डोक्याच्या केसाला टॉवेल किंवा पातळ कापड स्वयंपाक होईपर्यंत तसंच बांधलेलं असायचं. आजही तिचे तसेच केस ओले होते. चुलीच्या आवेल्यात तुरडाळ शिजत होती. चुलीवर भात रटरटत होता. कणिक तिमली होती. लहान बहीण रडायला लागली म्हणून आईनं हात धुतला. तिला ती पाजू लागली. इतक्यात दुकानावर कुणीतरी गिराईक आलं. पुरुष माणूसच असावा तो. आई म्हणाली, दुकान बंद केलंय, काही मिळणार नाही. पण तो अगदी अजीजी करू लागल्यावर त्याची दया येऊन तिने लहानीला पाजायचं सोडलं. खाली दुपट्यावर टाकलं. दुकानची एक फळी उघडली. तो माणूस म्हणाला, बाई पैसे दोन दिवसानंतर आणून देतो, लई नडीत आहे. आईला त्याची कीव आली. ठीक आहे म्हणाली. इतक्यात बाहेरून वडील घरात आले. आई दुकान बंदच करत होती तोच त्यांनी विचारलं, दुकान का उघडलंस? काय सामान दिलंस? किती पैसे घेतलेस? कुठे आहेत ते पैसे? कप्पच, कारण वडिलांच्या आज्ञेचा तिनं भंग केला होता. ती गप्प राहिली. पुन्हा त्यात दुसरी चूक म्हणजे माझे पैसेही घेतले नाहीत. अण्णांचा संताप वाढला. आई गप्प कोपऱ्यात उभीच होती. संतापानं अण्णांचे डोळे लाल भडक्क झाले. हाताच्या मुठी वळल्या. त्यांनी कोपऱ्यात असलेल्या मोठ्या जात्याचा जाडजूड खुंटा उपटला आणि दांडकन पाठीत खातला. दुसरा पुन्हा डोक्यात आणला. त्याबरोबर आई भोवळ येऊन थाडकन खाली कोसळली. पलीकडून भलं मोठ एक दगडी जात होत. त्यावरच तिचं डोकं उपटलं. फक्त एकदाच आई म्हटलं. जात्याच्या बाजूनी रक्ताचा पाठ वाहू लागला.

0: हे सगळं पाहून आम्ही भावंड भयभीत झालो. मी धावतच आई म्हणून तिच्या अंगावर पडले. सगळीकडे पसरलेलं रक्त पाहिलं. आईच्या ओल्या केसातलं फडक लाल भडक होऊन खाली पडलेलं होत. सगळे सगळे केस रक्तानं माखलेले होते. चेहराही भयंकर कसा तरी दिसत होता. मान वाकडी लोळी पांगळी झाल्यासारखी वाटत होती. मी मोठ्यांदी हंबरडा फोडला. बरोबर दोन्ही भावंड ही जोर जोरात ओरडली. शेजारी पाजारी धावून आले. अण्णांनी खुंटा फेकून दिला. ते चरवीभर पाणी ठसाढसा प्याले. आम्हाला चौघांना पोटाशी घेतलं आणि धाय मोकलून रडायला लागले. हे काय झालं बाळांना, बाळांनो हे काय झालं? संपलं सार. माझी ही चार पाखर चार दिशांना पांगतील. क्षणात क्षणात त्यांना त्यांचं आणि आमचा भविष्य काळ समोर दिसला असावा. हा हा म्हणता सगळा गाव गोळा झाला. अण्णांनी आम्हा चौघांना त्यावेळी जवळ घेतलं. तेच शेवटचं खेळ. त्यानंतर ते स्वतःहून पोलीस स्टेशन मध्ये गेले. इकडे आईला बैलगाडीत खालून अंबाजोगाईच्या दवाखान्यात नेलं. तिथं गेल्यावर म्हणे चार पाच दिवसांनंतर तिचा प्राण गेला. पण आम्हाला आमची आई त्यानंतर कधी पुन्हा दिसलीच नाही. छोटीला तिनं अर्धवटच पास्ता पास्ता सोडला. चुलीवरचा वरण भात करपून त्याचा पार कोळसा झाला होता. आई गेली. वडील पोलीस कस्टडीत.
1: आताच आपण बिन पटाची चौकट या पुस्तकाचं क्रमशः वाचन ऐकलं. भाग पहिला. लेखिका इंदुमती जोंधळे, वाचक स्वर सीमा मोघे आणि सादरकर्त्या शालिनी केचे. रसिक श्रोते हो, पुन्हा भेटणार आहोतच. तोपर्यंत मी शालिनी केचे आपणा सर्व रसिकांचा निरोप घेत आहे. नमस्कार.